0: सुंदर वसुदेव काही जाय मातांता चिंता पडो धर्म जुंबे बहारा काची जाती एक एक नाशियो
1: साजन वेद समस्ता जो भाई मानो नमस्कारायो मनोवश कविता प्रसन्न मनाले संक्षेपी भारत भयो।